0: Research Institute CFRI has confirmed that nearly 500 tons of Indian Hilsa have moved across the border in the past 2 months, with traders anticipating another 150 to 200 tons soon. Hindustan Aeronautics Limited will hand over light combat aircraft Tejas final operation clearance twin-seater trainers and HTT-40 basic trainer aircrafts to the Indian Air Force in Bengaluru today. It will also hand over Dhruv next-generation helicopters to Pawan Hans Limited, a public sector undertaking. Jammu and Kashmir government has accorded administrative approval for the development of a state-of-the-art tribal tourism village at Behri Kasab in Mendhar area of Poonch district. The project aims to showcase the rich tribal culture and heritage of the region while strengthening local infrastructure and creating new economic opportunities for the local youth. The tribal tourism village is envisaged as a dedicated destination that will highlight the distinctive cultural traditions and way of life of the tribal communities while providing an added attraction for visitors to Poonch. India said that it will take all necessary steps to protect its economic interests and ensure energy security. The External Affairs Ministry said the country remains firmly committed to ensuring energy security for its 140 crore people and will continue to do so through diversified sourcing and on the basis of evolving market dynamics. In men's cricket, India crushed Afghanistan by 127 runs in the third T20I to complete a 3-0 series sweep in New Delhi last night. Put into bat, India posted 221 runs for the loss of 7 wickets in the stipulated 20 overs. In reply, Afghanistan were bowled out for 94 in 14.1 overs. Earlier, Afghanistan won the toss.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगाचं पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तीसंग्राम दिनी ग्वाही. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर. आणि अफगाणिस्तान विरुद्धची T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली. आता सविस्तर बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नॉनमेश गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. त्यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आतापर्यंत 12 सेमीकंडक्टर चीप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
2: इसका पहला एडिशन 2022 में हुआ था. जब पहला एडिशन हुआ था तब हमने पॉलिसी पर बात की. अगले एडिशन में हम प्रोजेक्ट्स पर चर्चा करने लगे. पिछले साल हमने पायलट लाइन्स और टेस्ट चीज पर चर्चा शुरू की. कैसे भारत की यूनिट से पहले सैंपल निकलने शुरू हुए इस पर बात की. और इस साल हम कॉमर्शियल प्रोडक्शन की बात कर रहे हैं. अब भारत के प्लांट से निकलकर हमारी चीप देश और दुनिया के कस्टमर्स तक पहुंचना शुरू हुई.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
3: मेक इन इंडिया या 2014 सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता. या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 मध्ये 13,11,000 कोटी रुपयांवर पोहोचलं, तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 कोटी रुपयांवर गेला. मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला. पीएलआय अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये मार्च 2026 पर्यंत 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले. मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
1: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत काल मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. यावेळी लोकभवनचे अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी ते कैवल्यधामच्या गोवर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पुण्यातील नेहरू स्टेडियम इथं आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन काल राज्यात उत्साह साजरा करण्यात आला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काल ध्वजारोहण करण्यात आलं. मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. कोकणातील आणि कृष्णा खोऱ्यातील वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
2: प्राथमिक सर्वेक्षण आम्ही सुरू केलेलं आहे. 5 ऑक्टोबर नंतर त्वरित ते पंचनामे पूर्ण करून दुष्काळाच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना आपण सुरू करतो आहोत. आपल्या शेतकऱ्यांना थेट मदत करणं असेल, पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या उपाययोजना दुष्काळाच्या असतात त्या सगळ्या उपाययोजना या आपण ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्याकरता राज्य सरकारने पूर्ण तयारी आता करून ठेवलेली आहे.
1: उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड इथं ध्वजारोहण केलं. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभही मुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल हिरवा झेंडा दाखवून झाला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं नूतनीकरण तसंच विज्ञान उद्यान आणि तारांगण प्रकल्पाचं भूमिपूजनही काल त्यांच्या हस्ते झालं. राज्यात काल पारंपरिक पद्धतीनं माहेर वाशिणी गौरींचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं अर्थात महालक्ष्मींचं घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं जातं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च 2027 घेण्यात येणाऱ्या 12वी आणि 10वीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 1 मार्च 2027 तर 10वीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. प्रश्नपत्रिकानिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अन्न प्रक्रिया

अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी निश्चित करण्याच्या पद्धतीत बदल सुचवण्याकरता राज्य शासनानं तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. एमएसटी सीईटी परीक्षेतील तुलनात्मक टक्केवारी आणि 12वीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन प्रवेशाचं धोरण ही समिती ठरवणार आहे. परभणीतील ज्येष्ठ वैद्यक व्यावसायिक बालसाहित्यकार आणि पत्रकार डॉ धुंदीराज कहाळेकर यांचं काल कोल्हापुरात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत सामना आणि ही मालिकाही जिंकली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावातच आटोपला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 अधिक धावांच्या फरकानं भारतानं हा 10वा विजय नोंदवला. अभिषेक शर्माला सामनावीर आणि मालिकावीरही घोषित करण्यात आलं. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगाचं पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तीसंग्राम दिनी ग्वाही. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर. आणि अफगाणिस्तान विरुद्धची T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: शंभरांशा एक मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी। नमस्कार मंडळी, नमस्कार। सकाळचे 10 वाजलेले आहेत, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू झालेला आहे। मनस्पर्शी कार्यक्रमात आज मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर। सगळ्यांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना अर्थातच आपण गणेशोत्सव सुरू झाल्यापासून आज भेटलेलो आहोत, त्यामुळे सगळ्यांना खूप शुभेच्छा देते। मला खात्री आहेच की तुमच्याही घरी किंवा तुमच्या नातेवाईकांकडे कुठे ना कुठेतरी तुम्ही गणेशोत्सवासाठी जमला असाल एकत्र आणि भरपूर मजा केली असेल, गणेशोत्सव आनंदाने उत्साहाने साजरा केला असेल, मनापासून प्रार्थना केली असेल, सगळं सगळं तुमचं सुरू असेलच। ही मजा करत असताना अर्थातच गणपतीचं आगमन झालं, गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला, आरत्या झाल्या आणि 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं सुद्धा, आणि घराघरांमध्ये अनेक घरांमध्ये गणपतीचं आगमन झालं की नंतर प्रतीक्षा असते ती गौरींची, आणि घराघरात तिच्या स्वागतासाठी काल लगबग सुरू होती। गौरींचं आगमन झालं, आज गौरी पूजनाचा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी अनेक वर्षापासून माहिती असतात, त्याच्या कथा माहिती असतात, घराघरातल्या परंपरा रूढी रीती रिवाज कुळाचार सगळं सगळं माहिती असतं, पण गणेश चतुर्थी जी साजरी केली जाते या संदर्भात आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच कथा वाचलेल्या आहेत। गौरी म्हणजे काय, गौरी का आणल्या जातात, गौरी गणपतीची प्रथा का सुरू झाली, किती प्रकारच्या गौरी असतात, हे सगळं तुम्ही जाणून घेतलेलं आहे आणि त्यानुसार तुमच्या घरानुसार ते तुम्ही साजरं सुद्धा तितकंच छान करताय। पण तरीही आज गौरींचा दिवस आहे, गौरी पूजनाचा दिवस आहे, त्यामुळे या सगळ्याबद्दल बोलूया। कथेचा उल्लेख झाला थोडासा, तर श्रावणापासून आपण ज्या कहाण्या वाचत असतो, श्रावणात या कहाण्यांचं खूप महत्त्व असतं, त्या कहाण्या गौरी व्रताची कथा सुद्धा सांगितली जाते, तर ह्या कहाण्यांबद्दलही थोडंसं बोलूया। त्या कहाण्यांची भाषा, त्या कहाण्यांचं स्वरूप, या कहाण्यांमधनं काय सांगितलेलं आहे, या सगळ्याबद्दल थोडंसं बोलूया आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमात। आणि इतरही बऱ्याच गोष्टी आहेत, नेहमीप्रमाणेच थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी घेऊन तुमच्यासोबत आम्ही नेहमीच असतो। या गाण्यांचा खजिना घेऊन सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत एफएम गोल्ड वाहिनीवर, त्यामुळे सुरुवात करूया छानशा गीतांनी आणि त्यानंतर या गप्पा अशाच सुरू राहतील। रंजक सफरमध्ये नेहमीप्रमाणेच खूप रंजक माहिती असणार आहे, गप्पाही होणार आहेत, त्यामुळे सुरुवात करूया।

संस्कृत शब्दकोशानुसार गौरी म्हणजे 8 वर्षाची अनाघ्रात अशी पवित्र कन्या, तसंच गौरी म्हणजे पार्वती शंकराची पत्नी, गौरी म्हणजे पृथ्वी, तुळशीचं झाड, मल्लिका म्हणजे जाईची वेल हेही अर्थकोशामध्ये दिलेले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाची सुद्धा गौरी म्हणून पूजा केली जाते. विदर्भ प्रांतात गौरीला महालक्ष्मी म्हणतात. तो सर्वार्थानी रूढ शब्द सबंध महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो. लक्ष्मी ही विष्णू पत्नी, महालक्ष्मी ही महादेव पत्नी पार्वतीच होय असाही समज आहे. या महालक्ष्मीला ज्येष्ठा गौरी म्हणून संबोधलं जातं. पुराण ग्रंथांनुसार गणेश चतुर्थी आणि गौरी हे खरं तर व्रत आहे. म्हणूनच म्हटलं ना की या व्रतांच्या कथा आहेत आणि त्या वेगवेगळ्या कथा आहेत. पण या कथा कहाण्या काय सांगतात या सगळ्याचा अर्थ एकच असतो. काय अर्थ असतो त्याकडे आपण नंतर वळणार आहोत. भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी गौरीची प्रतीकं बसवतात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात, महानैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचं विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. ज्येष्ठा गौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्याचं पूजन केलं जातं आणि नंतर त्याचं विसर्जन केलं जातं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातले सगळेजण एकत्र आलेले असतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशिण म्हणून येणाऱ्या 3 दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावट केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातल्या स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा अर्थातच हल्ली आपण तयार सजावटीचं सामानसुद्धा वापरतो तशी सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्ये शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या कितीतरी प्रकारच्या मूर्ती किंवा मूर्ती मुखवटे असं सगळं काही पाहायला मिळतं. काहींकडे मुखवट्याची पूजा होते, काहीकडे उभ्या गौरी असतात,

काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात. नदीतले खडे आणून ते पूजण्याची रीत आहे. तांब्यावरती चेहरा रेखाटून गौरीचं पूजन केलं जातं. जेवढी कसं आहे ना महाराष्ट्रामध्ये, मी म्हटलं तसं की विविध ठिकाणं, विविध पद्धती, कितीतरी ठिकाणी काय होतं की महाराष्ट्रामध्ये कोकण पट्टा आहे, विदर्भ आहे, देशावरची वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यामुळे पठारी भागामध्ये वेगळी, भौगोलिक प्रदेशाप्रमाणे ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी व्रतं, वेगवेगळ्या पद्धती तशा तशा रूढ होत गेल्या आणि तशा तशा त्यांचं पूजनही होत गेलं. त्याच्यासाठी आपली म्हटलं तसं की भौगोलिक परिस्थितीसुद्धा कारणीभूत असते, कारण त्या त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी मिळतात, त्या त्या ठिकाणी जे जे उपलब्ध असतं, त्यातून त्यांचं पूजन केलं जातं. पण अर्थातच तिची पूजा करत असताना, महानैवेद्य दाखवताना, गोडाधोडाचं जेवण करणं, त्यामध्ये 16 भाज्या, पक्वान्न, कोशिंबिरी, पुरण, हे सगळं काही केलं जातं. आणि अर्थातच ती माहेरवाशीण समजली जाते, त्यामुळे लाडू, चिवडा, करंजा, फराळाचे पदार्थ, मिठाई, फळं, या सगळ्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो आजच्या दिवशी अर्थातच तो. त्यामुळे गौरीला विविध प्रकारची फुलं, पत्री वाहण्यात येतात, नातेवाईक मंडळी सगळे एकत्र जमतात, त्यामुळे खूप छान प्रकार आहेत, विविध पद्धती आहेत आणि त्या त्या घरातल्या पद्धतींप्रमाणे ते ते पदार्थ त्या त्या प्रकारे पूजन केलं जातं. यात मी म्हटलं तसं उल्लेख येतो तो कहाण्यांचा, व्रताचा. तर ह्या कहाण्या, व्रत, त्याच्यात सुद्धा विविधता दिसून येते. कशी आणि त्यातून काय सांगितलेलं आहे, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये.

या गाण्यापूर्वीच मी म्हटलं होतं तसं की आपल्याला वेगवेगळ्या कथा कहाण्या आपण लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. काय होतं ना की आटपाट नगर होतं या वाक्यांनी सुरू होणाऱ्या आणि पुढे साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण या वाक्यांनी संपणाऱ्या गोष्टी आज साधारण 40-45 पुढे असणाऱ्या लोकांना नक्की आठवत असतील. पूजा झालेली आहे, देवासमोरील समईच्या मंद प्रकाशात घरातली एखादी ज्येष्ठ स्त्री कहाणी सांगतेय आणि काही लहान मुली, तरुण मुली, बायका, स्त्रिया हे सगळेजण ती ऐकतायत असं चित्र काही दशकांपूर्वी श्रावण महिन्यात सर्रास दिसायचं. आता मात्र हल्ली हळूहळू ते दिसेनासं झालंय. व्रतांचं महत्व सांगणाऱ्या या गोष्टी कहाण्या म्हणून प्रचलित आहेत. संस्कृत शब्द कथानिका किंवा प्राकृत शब्द कहाणिया या दोन शब्दांचं देशी रूप म्हणजे कहाणी. हिंदीत या कहाणीचं कहाणी झालं. या कथा किंवा कहाण्या या शब्दाशी जवळचं नातं असल्यामुळे कहाणीचं मौखिक स्वरूप आपल्याला प्रचलित आहे ते माहिती आहे. जुन्या मराठीत कहाणी करणं किंवा कहाणी ऐकणं असं एक वाक्यात वाक्प्रचार रूढ होता. कहाणी कधीच वाचली जायची नाही, ती नेहमी अशी एकीने दुसरीला सांगून किंवा इतरांनी ऐकून ऐकून त्या अशा मौखिक स्वरूपातच जपल्या गेल्या. त्यामुळे त्याची भाषासुद्धा नेहमी ज्या मनोरंजनासाठी कथा सांगितल्या जातात ना त्यापेक्षा ह्यांचं कहाण्यांचं स्वरूप वेगळं. असं म्हटलं जातं की त्या काहीशा चटकदार आहेत, मूळ भाषा थोड्याशा वेगळ्या असतात. विधी म्हणजे जे काही घरामध्ये पद्धती आहेत, विधी आहेत, व्रताचार कसे करायचे याच्याशी त्या कहाण्यांचं सगळं जोडलेलं असायचं. त्या व्रताच्या दिवशी सांगितल्या जायच्या किंवा ऐकल्या जायच्या. त्यामुळे काय आहे की जर ती कथा किंवा कहाणी ऐकून पूर्ण झाली नाही तर दुःख, आणि कहाणी सांगताना जर तुम्ही ते व्रत पूर्ण केलं तर ते झाल्यामुळे कसं सगळं चांगलं झालं पुढे असं

की हे सगळं कालबाह्य झालंय का, की पूर्वी हे सगळं केलं जायचं आता काही नाही? तर काय आहे की एकूण असलेली एखाद्या माणसाची बिकट परिस्थिती, त्याची हे सगळं केल्यानंतर येणारी समृद्ध अवस्था, पर्यायाने या कहाण्यांचा शेवट नेहमी सुखांत, व्रताचं महत्त्व अधोरेखित करणारा असा असायचा. याचं कारण काय? तर कठीण परिस्थिती थोडक्यात ह्याच्यात अधोरेखित काय केलेलं किंवा सांगितलेलं काय असायचं, तर आपण ह्यातनं काय घ्यायचं आणि काय लक्षात ठेवायचं हे आपण आत्ता फक्त बघूया. की परिस्थिती कितीही कठीण आली तरी अविचार करायचा नाही. जे कोणी वयोवृद्ध असतील त्यांचा मान राखायचा, आलेल्या अनोळखी पाहुण्याची सुद्धा उढभस करायची, समृद्धीच्या काळात सुद्धा आपला विवेक सोडायचा नाही, दुसऱ्याच्या समृद्धीमुळे त्याचं वाईट कधीही चिंतायचं नाही, क्षमाशील वृत्ती बाळगायची, दुसऱ्यांना फसवायचं नाही, गरजूंना मदत करायची, आणि अशा प्रकारचा एक नित्य उपदेश ज्याला आपण म्हणतो ना, तो या कहाण्यांमधनं कायम आपल्याला दिसून येतो. आणि मग तो कालबाह्य कसा ठरेल, कारण काळ कुठलाही असो, या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी या ह्याच्यातनं कायम सांगितल्या गेलेल्या आहेत. मग या कहाण्या आता ऐकल्या जात नाहीत, व्रतादरम्यान मात्र या कहाण्या वाचल्या जातात, सांगितल्या जातात, हे लोकांना माहिती आहे. या तुकड्या तुकड्यांमधल्या काही कहाण्या लोकांना अजूनही आठवतात, जशी शुक्रवारची कहाणी असेल किंवा इतर सोमवारची खुलभर दुधाची कहाणी असेल, ह्या अजूनही काही घरांमध्ये पुन्हा पुन्हा आठवल्या जातात, सांगितल्या जातात. मग गौरी किंवा महालक्ष्मी व्रताची, जशी आजची आपण म्हटलं तसं की गौरी पूजनाचा दिवस आहे, या सांगण्याची मौखिक परंपरा आता कुठेतरी लुप्तच झाली आहे की ऐकल्याच जात नाहीत. आपण त्यांचं पूजन करतो, आरती म्हटली जाते, पण या कथा सांगितल्या जात नाहीत. तर या कथांमधनं मी म्हटलं तसं की समाजाला काहीतरी चांगलं द्यावं, नित्य उपदेश करावा, हा त्याचा मुख्य उद्देश होता, हा कुठेतरी आता लुप्त होताना आपल्याला दिसतो. मग आता त्याचे वेगवेगळे अर्थ आपण कसे काढायचे? शोभा चित्रे यांचं खूप सुंदर पुस्तक आहे गौरी गौरी कुठे आलीस, त्यातनं त्यांनी ह्याचीच एक छान पॉझिटिव्ह बाजू आपल्याला मांडून दाखवली आहे. काय ते तुम्हाला नंतर अर्थातच सांगते. आधी गाणं ऐकूया, त्या गाण्यानंतर सकारात्मक बाजूकडे आपण थोडंसं वळूया. किंवा मनात आपण आपल्याला हल्ली सगळ्या गोष्टी जमतात असं नाही, मग मनात आपल्याला असे विचार येतात की अरे या गोष्टी करायच्या तर आहेत, मग काय करायचं? तर अशा सगळ्या गोष्टींकडे आपण वळणार आहोत. अर्थातच छानशी गाणी गीतं आपल्यासोबत आहेतच आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात. 10:23 झालेली आहेत, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. मनस्पर्शी कार्यक्रमात आज मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर.
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz वर 10:31 झालेली आहेत. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात आज आपण बोलतोय ते म्हणजे अर्थातच गौरी गणपतीचे दिवस आहेत. त्यानिमित्ताने मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की एक पुस्तक वाचलं होतं मी, गौरी गौरी कुठे आलीस, असं त्याच्यामध्ये जे म्हटलं जातं गौरींच्या दिवसांबद्दलच त्यात म्हटलं होतं. लेखिका ह्या जेव्हा त्यांचा जुन्या दिवसांच्या आठवणी त्यात त्यांनी सांगितलेल्या होत्या की गौरींचे बस आणि त्यांचं लग्न ठरलेलं त्या एका जुन्या वाड्यामध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा तिथलं वातावरण कसं होतं, घर कसं होतं, जुना वाडा कसा होता, खोल्या कशा होत्या, ह्याचं वर्णन करत करत त्या म्हणाल्या की लग्न ठरलेलं असल्यामुळे त्यांच्या सासूबाईंनी त्यांना बोलावलेलं होतं गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये. आणि मग काय करायचं, आपल्या घरची या नव्या घरची प्रथा कशी आहे, त्या सगळं समजून घेत होत्या. आणि त्या म्हणाल्या की आपलं घर दाखवायचं गौरीला. गौर घेऊन त्या स्वतः पुढे आल्या आणि त्या म्हणाल्या, त्यांच्यापैकी बऱ्याच लहान मुली वाड्यातल्या सगळ्या एकत्र होत्या. त्या म्हणाल्या, त्यांनी सुरुवात केली की गौरी गौरी कुठे आलीस, तर त्यांच्या आई म्हणाल्या की मुदपाकखान्यामध्ये. मुदपाकखान्यामध्ये काय आहे, सगळेजण स्वयंपाक करतायत, चुली खतखततायत, पंचपक्वान्न तयार होतायत, वाडप्यांची गडबड सुरू आहे, वेलची दळली जाते, बदामाचे काप करायला माणसं बसली आहेत, केशराचा घमघमाट सुटलाय, आणि त्या आईंच्या तालमीत तयार झालेल्या सगळ्या घरातल्या शेजारपाजारच्या वाड्यातल्या चिमुरड्या भराभर बोलत होत्या. लेखिका मात्र म्हणाल्या की मी आईंना विचारलं की अहो गौरीला असं आपण का सांगायचं, हे असं आपण खोटं खोटं सांगतोय असं नाही का, ही फसवणूक नाही का. तेव्हा आईंनी हसून त्याच्यावरती सांगितलं की अगं हे फसवणं नाही, आपली अशी पद्धत असते, आल्या गेल्याचं चांगलं आगत स्वागत करायचं, पाहुण्याला आपला त्रास अडचणी दाखवायच्या नाहीत. ही गौर जशी माहेरवाशीण म्हणतो तशी ती पाहुणीच. गौरीला हे सांगत असताना आपण सुद्धा एक स्वप्न बघायचं की एक दिवस आपण जे म्हणतोय तोंडानी हे सगळं आपल्याला मिळेल. एक लक्षात ठेव, आपण नेहमी चांगली इच्छा चांगले विचार मनात बाळगायचे, कारण ती गौर आपल्याला म्हणत असते तथास्तु. या खेळाची लेखिका म्हणते मला खूप मजा वाटली, कारण ते तोपर्यंत अशी पद्धत त्यांना फारशी माहिती नव्हती, त्यामुळे जे काही घरात त्या दाखवत होत्या तेव्हा त्या म्हणाल्या की आता काय म्हणायचं. त्या वेगवेगळ्या खोल्यांमधनं फिरत होत्या, पडवी असेल, त्यांच्या अंगण असेल तिथून ज्या आल्या आतमध्ये, त्यानंतर स्वयंपाकघराची खोली असेल, हे सगळं करत करत त्या जेव्हा एका खोलीत आल्या तेव्हा त्या स्वतः म्हणाल्या की कुठे आलीस गौरी तू, तर गौरी गौरी तू आलीस अभ्यासिकेमध्ये. इथे काय आहे, तर इथं टेबल आहे, खुर्च्या मांडल्यात, टेबलावर ताव आहेत, लेखण्या आहेत लिहायला, मोठी मोठी कपाटं आहेत, नाना विषयांच्या पुस्तकांनी ती भरलेली आहेत, या खोलीमध्ये नव्या जुन्या पुस्तकांचा एक आगळाच वास आहे. तर त्या सगळ्या मुली बघायला लागल्या की अरे च्या हे ही नवी येणारी काकू मामी जी कोण आहे ती काय म्हणते. तर त्या म्हणाल्या मला हा खेळ इतका आवडला की हे सगळं मला हवं आहे, आणि हे सगळं मी गौरीजवळ सांगितलं आणि ती गौरी तथास्तु म्हणेल याची खात्री आहे. पुढे त्यांनी सगळं वर्णन केलं आहे की त्या परदेशात कशा गेल्या, परदेशात त्यांचं स्वतःचं घर कसं झालं, आणि प्रत्येक वेळेला मनामध्ये ही गौर त्यांच्या कशी होती. तर थोडक्यात काय, तर एक प्रकारची सकारात्मकता आपण तिच्यापर्यंत सांगावी, त्या शक्तीपर्यंत. तुम्ही तिला देव म्हणा, तुम्ही तिला शक्ती म्हणा, अज्ञात अद्भुत जी कोणी आपल्या अवतीभोवती निसर्गातली शक्ती असते ती चांगलं बोलल्याने आपल्याला कायम तथास्तु तरी म्हणत असते किंवा चांगलं काहीतरी आपल्याला देत असते, असं आपले पूर्वज आपल्या घरातली मोठी माणसं आपल्याला नेहमीच सांगत आलेली आहेत. तर गौरीच्या निमित्ताने आज हा वाचलेला लेख आठवला आणि त्यातली सकारात्मकता मनाला अतिशय भावली, ती तुमच्यापर्यंत पोचवावी असं वाटलं. म्हणून आज गौरी गौरी कुठे आलीस, आज मनामध्ये हीच सकारात्मकता सगळ्यांनी ठेवून बघूया.

दूरध्वनीवरनं संपर्क साधून तुम्ही सगळेजण सांगताय की तुम्हाला कार्यक्रमातल्या ह्या सकारात्मक गोष्ट जी आत्ता सांगितली ती खूप आवडली, किंवा कथा कहाण्यांचा जो अर्थ आपण घेतो तो तुम्हाला खूप आवडतोय, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। कारण सगळेजण तुम्ही आत्ता अतिशय गडबडीत आहात ह्याची मला पूर्ण कल्पना आहे, कारण उत्सव सुरू आहे गणपतीचा गौरीचा, त्यामुळे आत्ता जर घरामध्ये गौरी पूजन असेल तर तुम्ही नक्कीच गडबडीत असाल, किंवा कुठे जाणार असाल दुसऱ्या घरी स्वतःच्या नातेवाईक मित्रमंडळी ओळखीच्यांकडे, तरीही तुम्ही गडबडीत असाल आणि आवर्जून तरीसुद्धा तुम्ही कार्यक्रम ऐकताय आणि त्याचं कौतुक किंवा त्याला साद प्रतिसाद देताय, प्रतिक्रिया देताय तुमच्या, तर त्याबद्दल खरंच मनापासून अगदी धन्यवाद। कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतायत आणि त्या तुम्हाला आवडतायत हे खरंच महत्त्वाचं असतं। काही काही जणांना गाणी ऐकायची आहेत अर्थात त्यांच्या आवडीची, पण काय आहे ना, गणपतीची गाणी आपण रोज ऐकतोय, जवळजवळ 14 तारखेपासून 13 तारखेपासून ही गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यामुळे आपण त्या दिवसापासून सलग गणपती बाप्पाची गाणी ऐकतो आणि अजूनही ऐकत राहणार आहोत, कारण अजून पुढच्या आठवड्यापर्यंत हा गणेशोत्सव आहे, अनंत चतुर्दशीला विसर्जन होईस तर आपण ह्या गणपतीचं नमन करणार आहोत, गणपतीचा उत्सव साजरा करणार आहोत, गणपती बाप्पा मोर्याचा गजरही असाच होत राहणार आहे, पण त्याचबरोबर वेगवेगळी गाणीसुद्धा ऐकूया, त्याचाही आनंद घेऊया। आज गौरी पूजनाचा दिवस आहे, त्यामुळे तशी आपण आज म्हटलं तसं की महालक्ष्मी पार्वती ह्या सगळ्या रूपांमध्ये आपल्याला देवी दिसत असते, त्यामुळे देवीची आनंदाची सकारात्मक अशी छान छान वेगवेगळी गाणी आणि गणपती बाप्पाची तर ऐकत राहूच या, दिवसभरात आपल्याला हे सगळं करायचं आहेच। पण आज आपण म्हटलं तसं की गौरीकडे गणपतीनंतर येणारी देवी म्हणून जर आपण पाहिलं तर एक आपल्याकडे एक मोठी जी वेगवेगळी परंपरा आपल्याला दिसते ती थोडीशी नजरेआड होते का, तर गौरीकडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशाच्या रूपात जर आपण पाहिलं तर एक चित्र आपल्याला वेगळं दिसतं। कोकणात साधारणपणे खड्याच्या गौरी, नदीकाठच्या वनस्पती, देशावरचा धातूचा मुखवटा, ज्येष्ठा कनिष्ठेची जोडी, वेगवेगळ्या व्रतकथा, घराघरातले कुलाचार, देवतेला दिली जाणारी वेगवेगळी नाती, हे सगळे एकाच धार्मिक परंपरेचे अनेक स्थानिक आविष्कार आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे। गौरीची सांस्कृतिक स्मृती यातली विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ही विविधता परंपरेला कुठेही कमकुवत करत नाही तर उलट जिवंत ठेवते। तिची एकच अधिकृत प्रतिमा आहे का, तर तसंही नाही। तिची एकच कथा आहे का, तर नाही। तिचं एकच नातं आहे का, तर नाही। म्हणूनच तिचं महाराष्ट्रातलं अस्तित्व केवढं व्यापक आहे, व्यापक रूपात आपण तिच्याकडे बघतोय। गणपती उत्सव सार्वजनिक झालेला आहे, त्याचं दृश्यरूप मोठं आपल्याला बघायला मिळतं, पण गौरी मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर घराच्या आतल्या सांस्कृतिक जी काही त्या स्मृती आहेत, कुलाचार परंपरा आहेत, त्या आजीनी सांगितलेल्या, घरातल्या मोठ्या स्त्रियांनी सांगितलेल्या, पिढ्यानपिढ्या जपलेल्या मुखवटा, खडे, ह्या सगळ्या प्रदेशानुसार बदललेली श्रद्धा, हे सगळे घटक या दिवशी आजच्या दिवशी एकत्र येताना दिसतात। गौरीसमोर उभं राहिल्यानंतर प्रश्न साहजिकच मनात येऊ शकतो की ही कोण आहे गौरी नेमकी, गणपतीची आई, पार्वती, महालक्ष्मी, ज्येष्ठा, की या सगळ्या ओळखींच्या पलीकडे अनेक पिढ्यांनी पूर्वापार आपल्या घरासाठी घडवून आणलेली एक सांस्कृतिक स्मृती आहे, कोण आहे, काय आहे, आपापली गौरी वेगवेगळी घडवलेली आहे प्रत्येक प्रदेशानी, प्रत्येक घरांनी आणि प्रत्येक पिढीनी आपापल्यासाठी।

हल्ली आपल्याला व्हॉट्सअपमुळे इतक्या प्रकारचे मेसेजेस येत असतात. आज सकाळपासून ना एक मेसेज वेगवेगळ्या ग्रुपवरनं मला वाचायला मिळाला होता की आताचा काळ बदलला आहे, वेगवेगळी कारणं आहेत, परिस्थिती बदललेली आहे, त्याच्यामुळे पूर्वीसारखं फार सागरं संगीत सगळं सगळ्यांना जमतं अशातला भाग नाही. मग तो कुठलाही सण असो, उत्सव असो, घरातली व्रत असो, ज्या काही गोष्टी करत होतात त्या पूर्वीसारख्या सगळ्याच्या सगळ्या तशात जमतील अशा नाही. तर त्याची काळजी करण्यापेक्षा जे जे जमत आहे, जसं जमेल त्या त्या पद्धतीने तुम्ही ते करायची इच्छा असेल तर त्या त्या तुमच्या पद्धतीने काही बदल करून जरूर करा. याच्यावरनंच मला ना एक खूप छान वाचलेला लेख आठवला. त्या लेखामध्ये असं म्हटलेलं होतं की पूर्वी घरामध्ये ना सगळंच म्हणजे अंगणामध्ये दुर्वा असायच्या, घरात अंगणामध्ये तुळस असायची, माक्यासारख्या औषधी वनस्पतीसुद्धा किंवा फुलझाडंसुद्धा घरातच असायची, पत्री मिळायची. त्यामुळे बहुतेक तरी या सगळ्या गोष्टी घरात अंगणात असायच्या म्हणून त्या पूजेत आलेल्या होत्या असंही असेल. पण आता हल्लीच्या काळामध्ये थोडं थोडं बदलायला नको का? साधनांपेक्षा भावना महत्वाची. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती असं भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे गीतेत की काहीही अर्पण करा, अमुकच हवं असं नाही, पाणीसुद्धा चालेल पण जे घालाल ते भक्तीने असू द्या, मन पूर्णपणे त्यात असायला हवं. म्हणूनच की काय मानसपूजा आपल्याकडे सांगितलेली आहे की सगळे उपचार करायचे पण मनानी, दिसायला अतिशय सोपी पण करायला अतिशय अवघड. माला फिरे करमाही जीभ फिरे मुखमाही, मनवा तो चहु दिसी फिरे येतो सुमिरन नाही. मनानेच उपचार करायचे म्हणजे तेवढा वेळ मनाला तिथे एकाग्र करून ठेवायचं, अवघड पण खरी पूजा. विवेकानंद स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय की मानस पूजा करताना मन एकाग्र झालं तर मोगऱ्याचा हार समोर नसताना सुद्धा मोगऱ्याचा वास सुवास मनाला स्पर्शून जातो. मानस पूजा करताना माझ्या मनाची ग माझ्या मनाची मानस पूजा, प्रेमे अर्पिली अष्टभुजा, ही देवीची आरतीतली ओळ आपल्याला वेगळं काय सांगते. साधनांनी षोडशोपचारांनी पूजा जमली तर उत्तम, मानस पूजा जमली तर फारच उत्तम, आणि त्यातून काही राहूनच गेलं तर पूजार्थे अक्षताम समर्पयामी असं आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे जे करू त्यात मन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

या गीतासोबतच मनस्पर्शी कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. 11 वाजलेले आहेत, वेळ झाली आहे पुढच्या आपल्या कार्यक्रमाची, अर्थातच युवा तरंग कार्यक्रमाची.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 101.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 11 वाजलेले आहेतच, त्यामुळे कार्यक्रम सुरू झालेला आहे युवा तरंग. युवा तरंग या कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: सण उत्सव म्हणजे अर्थातच उत्साह, जल्लोष. तरुणाईसाठी तर खूपच उत्साहाचं वातावरण ह्यामध्ये असतं, सगळ्यांसाठीच असतं अर्थातच. पण मग काय होतं ना, जिथे सार्वजनिक मंडळं असतात किंवा सार्वजनिक गणपती उत्सव असतो, तिथे जर तरुणाई असेल त्या ठिकाणी, तर त्यांचा उत्साह अगदी बघण्यासारखा असतो. यावरनं एक लेख वाचलेला आठवला. त्या लेखामध्ये असं म्हटलेलं होतं की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे सार्वजनिक उपक्रम होतात, कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा तरुण मुलं उत्साहाने सहभागी होतात, तेव्हा त्यातनं त्यांना काय काय छान छान शिकायला कसं मिळतं. किंवा मध्यंतरी ना एक कॉलम आला होता एका मासिकामध्ये की ज्याच्यामध्ये ना सगळे सेलिब्रिटी होते वेगवेगळे, की त्या सेलिब्रिटींनी त्यांच्या आठवणी सांगितलेल्या होत्या त्यांच्या त्यांच्या भागातल्या गणपती उत्सवाच्या, की तिथे त्यांनी त्यांची कला कशा प्रकारे सादर केली. कोणी गणपती उत्सवामध्ये, सार्वजनिक गणपती उत्सवात जेव्हा कार्यक्रम सादर व्हायचे, तेव्हा कशाप्रकारे वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा नाटक असेल किंवा इतर अनेक गायन स्पर्धा असतील, नृत्य असेल, ज्या ज्या कला सादरीकरण करता येतं त्या सगळ्यामध्ये कशाप्रकारे उत्साहाने भाग घेतलेला होता आणि त्याचा उपयोग त्यांना कसा झाला, हे खूप छान त्यात त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे तरुण वयामध्येच ना एक प्रकारचं चैतन्य अंगात सळसळत असतं. या वयाला नवं काहीतरी जाणून घेण्याची, वेगळं काहीतरी करण्याची प्रचंड उर्मी, ऊर्जा असते. फक्त ह्या ऊर्जेला एक सकारात्मक दिशा मिळणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये, कार्यामध्ये सहभागी होता, तेव्हा त्याला ती अशी दिशा मिळू शकते. त्याविषयी सुद्धा एका तज्ज्ञांनी असं म्हटलेलं होतं की फक्त गणेशोत्सव नाही मला म्हणायचं आहे, तर इतर कोणताही आपल्या आजूबाजूला जर सामाजिक उपक्रम सुरू असेल तर त्यामध्ये व्हॉलेंटिअरिंग करणं, म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये, कामामध्ये, कार्यामध्ये जर का तरुण मुलांनी स्वयंसेवक म्हणून, व्हॉलेंटिअर म्हणून काम करण्याचा अनुभव घेतला, तर तो तरुणाईच्या ऊर्जेला योग्य ते अवकाश पुरवत असतो असं त्या तज्ज्ञांचं म्हणणं होतं. आणि ते खरंच आहे, कारण का तर इतर तरुणांशी संपर्क जोडता येतो. देशभरामध्ये स्वयंसेवेची संधी देणारे, ज्ञानात भर टाकणारे खूप उपक्रम वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्याची माहिती एखाद्या ह्याच्यात काम केल्यानंतर आपोआपच मिळू शकते. पर्यावरण असेल, वन्यजीव असेल, पर्यटन, शिक्षण, लोककला, सामाजिक, अशा शेकडो क्षेत्रातल्या गैरसरकारी की ज्या काही NGOs आहेत म्हणूया आपण, किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या अशा तरुणाईला व्हॉलेंटिअरिंगची संधी देत असतात. स्वयंसेवा करणं, स्वयंसेवी वृत्तीने झोकून देऊन मदत करणं, हे अशा ठिकाणी शिकायला मिळू शकतं. आणि त्याची सुरुवात अशाच ठिकाणी कुठेतरी छोट्या छोट्या मंडळांमधनं, छोट्या छोट्या उत्सवांमधनं, छोट्या छोट्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यातून नक्कीच होऊ शकते याची जाणीव अर्थातच तरुणाईला सुद्धा आहे. पण अशा प्रकारच्या व्हॉलेंटिअरिंगचा आयुष्यात पुढे खूप उपयोग होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात येतं जेव्हा ते खरंच अशा प्रकारचं काम करतात. बोलूया याबद्दल आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये, युवा तरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.
1: विसरूनी जा काल काय झालंय, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

व्हॉलंटिअरिंग किंवा स्वयंसेवा तरुणाईसाठी याबद्दल आपण बोलत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे असते अशी स्वयंसेवा. एखाद्या आपत्कालीन संकटात समाजाच्या मदतीसाठी उतरणं, महापुराच्या वेळेला वगैरे अनेक तरुणांनी स्वयंस्फूर्तीनी जाऊन मदत केल्याची उदाहरणं आत्तापर्यंत अनेक वेळेला आपण बघितलेली आहेत. आपल्या आवडत असलेल्या एखाद्या क्षेत्राशी संबंधित संस्थेत जाऊन स्वयंसेवा करणं हे दुसरं काम त्यातलं. हे व्हॉलंटिअरिंग तुम्ही तुमच्या फावल्या वेळात, म्हणजे आत्ता जेव्हा सुट्ट्या असतात ना, तेव्हा असं करता येऊ शकतं. म्हणजे आता गणपतीची सुट्टी, काही उत्सवाची सुट्टी फार मोठी नसते, पण दिवाळीची सुट्टी असते आणि मे महिन्यात नंतर सुट्टी असते, त्यामुळे यातून अनेक वेळेला करिअरची दिशा मिळू शकते हे लक्षात ठेवावं असं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. मुख्य म्हणजे स्वतःमधल्या नेतृत्व गुणांची, संघटन कौशल्याची, इतर अनेक गुणांची ओळख या उपक्रमांमधनं तरुणाईला होत असते. व्हॉलंटिअरिंग केल्यामुळे जबाबदाऱ्या कळतात, सामाजिक भान येतं, स्वतःमधले नेमके कोणते गुण पुढे विकसित केले पाहिजेत हेही कळतं. तरुणाईला पुढच्या आयुष्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. काय आहे की आजच्या तरुणाईला त्यांचं करिअर सुरू होण्याआधीच व्हॉलंटिअरिंगच्या निमित्ताने त्यांच्यातल्या कौशल्य गुणांना ओळखण्याची संधी मिळतीय. तरी पूर्वी असं काही मिळत होतं अशातला, म्हणजे सगळ्याच वेळेला सगळ्यांना सगळं उपलब्ध होतं असं नाही. आता हल्ली बऱ्याच गोष्टी अशा कळतात.

मुद्दाम अशा प्रकारे पाठवलंही जातं कॉलेजमधनं सुद्धा. पण खरं महत्त्व असतं ते स्वतःहून आपण काय निवडतोय त्या क्षेत्राचं महत्त्व जास्त असतं. कारण तिथे व्हॉलेंटिअरिंग करताना मी म्हटलं तसं की आपल्या आवडीचं काम जेव्हा मिळतं ना तेव्हा ते आपण अजून छान करतो. बऱ्याच वेळेला थेट जाहिरात करण्यापेक्षा वेबसाईटवरती किंवा सोशल मीडियावरती आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला मोबदला जरी मिळत नसला तरीसुद्धा आपल्याला त्यातनं अनुभव प्रमाणपत्र हे काही वेळेला मिळत असतं. आणि अनुभवातनं आपल्याला नवीन ओळखीतून नवनवीन गोष्टी अजून अजून कळत जातात. आणि त्यामुळे त्या कळत गेल्या की तिथून त्याचाही फायदा आपल्याच करिअरसाठी किंवा आपण फक्त करिअर कशाला म्हणतो आहे आपल्या आयुष्यभरासाठी सुद्धा हे अनुभव आपल्या गाठीशी कायमच राहू शकतात.

एक मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांचा एक लेख वाचनात आलेला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे ट्रेजर हंट हा जो खेळ असतो त्या खेळासारखंच. खजिन्याचा शोध घ्यायचा, शाळा कॉलेजातलं सोशल गॅदरिंग असेल तर तरुणाईचा तो आवडता खेळ असतो. जिथे कुठे म्हणजे शाळा कॉलेज कशाला, अगदी सोसायटीमध्ये सुद्धा जेव्हा गॅदरिंग होतं, एखादं ॲन्युअल फंक्शन असतं, त्यावेळेला असे खेळ खेळले जातात. तर ट्रेजर हंट सारखा जो खेळ आहे तो इच्छाशक्ती, बुद्धिचातुर्य, प्रसंगावधान, चपळाई आणि टीम बरोबरचा मैत्रीपूर्ण वावर या जोरावरती या खेळात बाजी मारता येते. तर त्या मानसशास्त्रज्ञांनी खूप छान म्हटलं होतं की या खेळापुरतेच याचे गुण मर्यादित आहेत का, तर हा खेळ म्हणजे केवळ क्रीडा आणि करमणुकीचं साधन आहे का. तर आपण थोडासा पुढे जाऊन विचार केला मुलांच्या दृष्टीने, तरुणाईच्या दृष्टीने त्यांनी हा लेख लिहिला होता. त्यात ते असं म्हणतात की या खेळातली गंमत अशी आहे की यातला खजिना लगेच गवसतच नाही, तो शोधावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारच्या खाणाखुणा ठिकठिकाणी पेरून ठेवलेल्या असतात, ती कोडी सोडवून पुढचा क्लू शोधून काढायचा आणि मग पुढच्या खजिन्याचा वेध घ्यायला पळापळ सुरू करायची. यात प्रसंगावधान सुद्धा राखावं लागतं, बुद्धीचा वापर करावा लागतो, चढाओढ असते त्यात आपलं वर्चस्व राखावं लागतं. मग आपलं आयुष्य ह्याच्यापेक्षा वेगळं आहे का काही? आपलं ध्येय म्हणजे आपला खजिना, तो मिळवायचा असतो आणि त्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. ध्येय गाठणं म्हणजे त्या दिशेने नुसती पळत सुटणं हे चालतं का? तर नाही. ते प्राप्त करण्यासाठी बुद्धीचा वापर करायला लागतो. जी काही अवेलेबल आहेत रिसोर्सेस, संसाधनं आपण ज्याला म्हणतो, त्यातल्या दडलेल्या खुब्या शोधून काढाव्या लागतात. एखाद्या रिसोर्सचा उपयोग करून पुढची दिशा मिळते, मग त्या दिशेने वाटचाल सुरू करायची. ट्रेजर हंटमधली गंमत अशी की आपला खजिना काय हे शेवटपर्यंत कायम रहस्य राहू शकतं. कोणतंही काम सरळ आणि एकमार्गी होतं का हो आपलं? कधीच नाही. त्यामुळे आपलं जे कुठचं काम आहे आयुष्यातलं, ते ध्येयप्राप्ती ही सरळ मार्गाने होत नसल्यामुळे असं सगळं खुणा खाणा ज्या काही आहेत त्या टॅप करत राहायच्या, त्या वाचत राहायच्या, त्याच्याकडे बघत राहायचं. त्यामुळे गुंतागुंत आणि रहस्य जशी ट्रेजर हंटमधली आपण एन्जॉय करत असतो, त्याकडे खेळ म्हणून बघत असतो, जीवनात मात्र तसं होत नाही. त्यामुळे आता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तरुणाईनी बदलायला हवा. ट्रेजर हंट सारखंच समोर जे काही येतंय ते थोडंसं एन्जॉय करायला खरं तर तरुणाईनीच कशाला, ते मानसशास्त्रज्ञ त्यांनी हा मुलांसाठी आणि तरुणाईसाठी लेख लिहिला होता म्हणून. पण हे प्रत्येकानेच जर त्याच्याकडे असं बघितलं की अरे जे काही येत आहे ते ठीक आहे, बघूया त्याच्याकडे काय आहे ते, त्यातल्या खाणाखुणा रहस्य गुंता सगळ्याची उकल करत करत करत पुढे जाण्यात अजून मजा कदाचित येऊ शकते.

गणपती उत्सवाच्या निमित्ताने आत्ता बऱ्याच मुलांना, शाळेतल्या मुलांना सुट्टी आहेच. कॉलेजमधल्या सुद्धा विद्यार्थ्यांना साधारण सुट्टी असते, काही एक दोन दिवस तरी नक्की असते. क्लासेस सुरू असतात काही वेळेला, पण

शाळेला क्लासला बऱ्याच वेळेला सुट्टी मिळते, किंवा मोठी माणसंसुद्धा नोकरी व्यवसाय करणारी सुद्धा स्वतःसाठी सुट्टी राखून ठेवतात, किंवा खास करून गावाला जायचं आहे किंवा घरात उत्सव आहे साजरा करायचा आहे सगळं छान म्हणून सुट्टी घेतात. आणि अशा वेळेला ना सुट्टीच्या आधी भरपूर सारं आपण प्लॅनिंग केलेलं असतं की या सुट्टीत आपल्याला काय काय करायचं आहे, किंवा सण उत्सव एखादा चांगला कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला असं असतं की हा बास आता एक दिवस तरी सुट्टी असावी. म्हणजे खास करून रविवार, रविवारची सुट्टी तर प्रत्येकाला हवीच असते आणि त्या रविवारवरती इतक्या गोष्टी टाकलेल्या असतात की या या दिवशी हे हे करायचं आहे असं. पण त्या गंमत कशी असते बघा की इतकं सगळं आपण जेव्हा ठरवलेलं असतं, आता मे महिना आणि दिवाळीची सुट्टी तर मोठी असते, तेव्हा तर बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, तेव्हा मनामध्ये बरेच विचार असतात, खास करून पर्यटनाला ट्रिपला जाण्याचे प्लॅनिंग तेव्हा जास्त असतं. पण मी छोट्या सुट्टीबद्दल म्हणते की जी आत्ता मिळते अशी छोटी छोटी, तेव्हा की बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, सुट्टी उपभोग घेतल्यानंतर तिचा, ती सुट्टी गेल्यानंतर सुट्टीकडून जेव्हा परत असत मग परतत असतो ना आपण शाळा कॉलेज क्लास नोकरी ह्या सगळ्याकडे, तेव्हा सगळ्यात जास्त सुट्टीची गरज असते. म्हणजे काय होतं बघा की आता झालं, आता सगळे कार्यक्रम झाले खूप छान, आपण सगळं गणपती बाप्पा आले त्यांचं विसर्जन झालं सगळं झालं, किंवा असं होतं की खराखुरा सुट्टीचा आनंद सुट्टीत उपभोगताच येत नाही. आता झालं, उद्यापासनं परत शाळा आहे, उद्यापासनं परत मला क्लास आहे, उद्यापासनं मला ऑफिस सुरू परत, हे जेव्हा आपण म्हणतो ना ते सुट्टीत म्हणत असतो आपण. सुट्टीच्या आधी म्हणजे साधा एक रोजचा आठवड्यातला रविवार येतो ना, त्या रविवारपेक्षा जास्त एन्जॉय आपण शुक्रवार संध्याकाळ किंवा शनिवारी करत असतो, कारण तेव्हापासनं मनामध्ये त्या दिवशी काय करायचं ह्याचं प्लॅनिंग, वेळापत्रक, मौज मज्जा, बेताखणं, हे हा जो प्रवास असतो ना तो अधिक रंजक असतो. म्हणजे नेहमी आपण म्हणतो तसं की डेस्टिनेशनला पोचण्याआधी जो प्रवास असतो ना त्याच्यातच मजा बरेच वेळेला जास्त असते, कारण तेव्हा आपण खूप साऱ्या उत्साहात असतो. आणि त्यानंतर मग जेव्हा ती सुट्टी संपत येते त्यावेळेला असं होतं की अरे झालं, आता सुट्टी संपली, आता पुन्हा एकदा रुटीन सुरू. या रुटीनचा जो कंटाळा आलेला असतो ना, तशी काहीशी भावना बघा ना, आता गणपती उत्सव उत्साहात सुरू झाला, मुलांना सुट्ट्या आहेत आत्ता, पण ही सुट्टी जेव्हा संपते तेव्हा चला आता आवरावरी करायला हवी हां, असा जो विचार जेव्हा मनामध्ये येतो ना तेव्हा मग खरं वाईट वाटायला लागतं आणि त्या सुट्टीची खूप जास्त गरज ह्या क्षणाला जास्त वाटायला लागते.

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: एफएम गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा एफएम गोल्ड।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर
1: शंभरावशा एक मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 11:59 वाजलेलेच आहेत. अर्थातच युवा तरंग कार्यक्रम आपला इथेच संपलाय आणि सुरू झालेला आहे. रंजक सफर हा कार्यक्रम, रंजक सफर हा कार्यक्रम तुम्हाला मी मगाशीच म्हटलं होतं, तसं सकाळीच म्हटलं होतं की नेहमीप्रमाणेच खूप छान रंजक माहिती घेऊन आम्ही नेहमीच या कार्यक्रमात तुमच्यासोबत असतो. त्यामुळे अर्थातच रंजक सफर कार्यक्रमात आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत तर तुम्हाला नेहमी आता उल्लेख होतो आपला गणपती गौरी उत्सव श्रावणापासूनच उल्लेख कसला होतो तर पत्रींचा. पत्री म्हणजे पानं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. फुलं आणि पानं ही आपल्याला नेहमीच या पूजेसाठी, या सणवारांसाठी आपल्याला लागत असतात. तुम्ही म्हणाल आता गणपतीला वाहायला जाणाऱ्या 21 पत्रींचा तू काही सांगणार आहेस का, तर आम्हाला त्याचे औषधी उपयोग माहिती आहेत. मला 100% माहिती आहे की त्याचे उपयोग तुम्हाला माहिती आहेतच. पण कसं आहे ना की ही जी पानं आहेत, हे जे वृक्ष आहेत, ही झाडं आहेत, रोपं आहेत, ही सगळी पानं आपल्या आयुष्याचा एक केवढा मोठा भाग आहेत. कारण काय आहे, अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. आपल्या अस्तित्वाशी निकडित जी काही निकड आहे आपली, माणसाने त्याला पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. जगायचं साधन म्हणून, आनंदाचं निदान म्हणून, जीवनाचं साध्य म्हणून या अन्नाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय त्याज्य आहे, या सगळ्याचे नियमच हळूहळू या आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये, आपली एक खाद्यसंस्कृती तयार झाली, त्याचे यम नियम तयार झाले. तर कधी खावं, काय खावं, कशाशी खावं, काय खाऊ नये, हे

सगळे अन्नसंकेत एक शास्त्र म्हणून पाळले जायला लागले आणि याच्याकडे लक्ष पुरवलं गेलं. मग दगड, धातू, लाकूड, वेगवेगळ्या ज्या भोवती गोष्टी उपलब्ध आहेत त्या नैसर्गिक साधनसामुग्रीतून भांडी कुंडी घडवली गेली आणि मग अशा सर्व पूरक जीवनशैलीत न झाडाची पानं कशी काय सुटतील. म्हणूनच आपल्याला माहिती आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणत संत तुकारामांनी माणसाची निसर्गाशी असलेली ही सोयरीक अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांनी आपल्या ह्या शब्दातनं मांडली. त्यामुळे आपण एक परिपूर्ण अन्न म्हणून पर्णान्न माणसाला केव्हापासून परिचित होतं. पालक, मेथी, कोबी ह्या सगळ्या पानांनी जेवणाची मुख्य बाजू म्हणजे जी भाजीची उजवी बाजू असते, आपण ज्या दोन बाजू केलेल्या आहेत ती बाजू सांभाळलेली आहे. आळूवड्या असतील, ओवा मायाळूची भजी असतील, कोथिंबीर पुदिन्याची चटणी असेल, त्यांनी डावी बाजू सजली. तमालपत्र मसाल्यात जाऊन बसलं, कढीपत्ता फोडणीत जाऊन बसला, भोजनानंतर मुखशुद्धी पचनासाठी लागणारा त्रयोदशन गुणी विडा अगदी आवर्जून चघळला जायला लागला. गवती चहा ही पात चहामध्ये आली. मुळात चहा हेच एक पर्ण पेय म्हणून प्रसिद्ध होतं. भोजनासाठी कडवट, आरोग्याची गुरुकिल्ली सांभाळणाऱ्या कडुनिंब, कोरफड, प्राजक्त, पपई या पर्णातली म्हणजेच या पानातली आरोग्य संजीवनी हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी शोधून काढली. ब्राह्मी, माका, मेंदी केशसौंदर्यासाठी आले. दुर्वा, बेळ, तुळस या त्रिकुटांनी वैद्यकशास्त्राबरोबर देवपूजेत मानाचं पान मिळवलं. आघाडा, शमी, विष्णुक्रांता वेगवेगळ्या या 21 पत्रींशिवाय गौरी गणपतीचं पान हलेनाचं झालं. नुसतं रुईचं पान चाटून हरताळकेचा कडक उपास शमायला लागला. बारसं असू देत नाही तर घरातला म्हणजे बारसं बारावं कुठल्याही दिवशी शुभ अशुभ प्रसंगी उपस्थित असणारा तो म्हणजे आंब्याचा टाळा, ती पानं ती सुद्धा गरजेची आहेत. अगदी जुन्या जेव्हा आपण ना राजाच्या गोष्टी वाचायचो तर ना, एक होता राजा आणि मग त्याचा सूड घेतला जायचा, कोणीतरी शत्रू असायचा त्याच्यात, तर त्या शत्रू जे कोणी असायचे ना ते जेव्हा असा एखादा मारण्याचा वगैरे प्रसंग असायचा राजाला तर त्याच्यामध्ये रस कसा कुठल्या तरी पानांचा वगैरे मिसळून द्यायचा, अशा पण सूड कथासुद्धा आपण वाचलेल्या आहेत. त्यामुळे ही जी पानं आहेत या पानांचे उपयोग किती सांगत राहावं, मी किती सांगीन तेवढं एका याच्यात कमीच आहे. या पानांविषयीच बोलणार आहोत आपण आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमात. आणि केवळ पानांचा आत्ता मी जे सांगितले तेवढे उपयोग नाही, तर त्याचा पत्रावळी म्हणून आपण उपयोग केला. त्या पानात गुंडाळून आत्ता आपण अनेक पदार्थ वाफवले, तयार केले, पानग्या आल्या, त्याच्यात पातोळ्या आल्या, असे कितीतरी उपयोग आहेत. त्याविषयी बोलणार आहोत आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमात.

द्रोण आणि पत्रावळी पानांपासून तयार ज्यांनी स्वतःच्या हाताने केलेले आहेत त्यांना ते काम सुरुवातीला किती अवघड असतं, नंतर जमू शकतं ह्याची प्रचिती स्वतःची स्वतःला आलेली असेलच. त्यामुळे ही पर्ण जे काही आपल्या आजूबाजूला पानं आहेत झाडांची, किती प्रकारे आपल्याला निसर्ग देत असतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या पानांचा माणसानी विविध तऱ्हेने केलेला उपयोग ह्यातनंच दिसून येतो. आणि आत्ता तर आपण म्हटलं तसं की ही पत्री जशी देवपूजेमध्ये आली तशीच ती नैवेद्य दाखवायला सुद्धा केळीचं पानच आपल्याला लागतं. केळीचं पान दिसायला इतकं छान असतं, मला तर ते नेहमीच बघायला खूप आवडतं. हिरवं तुकतुकीत छान पान आणि त्यावर वाढलेले साधे छान पदार्थ आणि ते नैवेद्याचं पान असेल तर ते नेहमीच अप्रतिमच दिसतं. नेहमी ते बघताना तो हिरवा रंग आणि त्याच्यावर ती जी रंगसंगती तयार होते ना आपल्या पदार्थांची, त्यांनी मन आधीच तृप्त होऊन जातं. या पानाचं नैसर्गिक रीतीनेच त्याला दोन भाग केलेले असतात, त्यामुळे आपोआपच डावीकडे वाढायचे आणि उजवीकडे वाढायचे पदार्थ भेदभाव आपण ज्याला करून म्हणू शकतो, पण तरीसुद्धा म्हणूनच आपल्या ताटामध्ये सुद्धा आपण डावीकडचे आणि उजवीकडचे पदार्थ वाढत असतोच. की पळसाची पानं म्हटलं तसं पत्रावळ्यात द्रोण करण्यासाठी, केळीचं पान हे नेहमीच जेवण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी हे वापरलं जातंच. पण यातलं ना एक मी लेख वाचला होता, एका लेखकानी इतकं छान त्याच्यामध्ये वर्णन केलेलं होतं की ही पानं ना आता शहरांमध्ये तर झाडं पण दिसणं मुश्किल, गावागावातनं सुद्धा या गोष्टी दिसतात की नाही मला आता माहिती नाही, पण त्या लेखकानी त्याच्या गावातल्या अंगणात जी झाडं असायची त्याच्यावरनं एक खूप छान उदाहरण दिलेलं होतं की काहीसं दुर्लक्षित ज्याला म्हणता येईल असं पान म्हणजे मुचकुंदाचं पान. त्यांनी असं म्हटलं होतं की ही पानं भरपूर लांब रुंद गोलाकार असतात, त्यामुळे त्यांच्या शिरांच्या उभ्या आडव्या रचनेमुळे त्याला आपोआप मजबूती लाभते आणि त्यामुळे न फाटणाऱ्या कापडाचा नैसर्गिक अवतार म्हणजे ही मुचकुंदाची पानं. हे पान दुमडा वाकवा घडी करा ते उलगडल्यावर जसंच्या तसं राहतं, त्यामुळे जमिनीवर ठेवून केळीचं पान आपल्याला त्याच्यात पदार्थ खावे लागतातच, पण मुचकुंदाच्या पानावर पदार्थ वाढून तळहातावर घेऊन उभ्या उभ्या सुद्धा पेटपूजा उरकता येते. हल्लीच्या आपल्या बुफे पद्धतीमध्ये नाही का आपण हातात ताटं घेऊन कशीपशी जेवत असतो, तसंच हे पान विशेषतः त्याच्या या वैशिष्ट्यामुळे प्रवासाला जाताना आवर्जून ही पानं शिध्यासोबत घेतली जात असत पूर्वीच्या काळी. सहल, तीर्थयात्रा अशा ठिकाणी रानोमाळी ही झाडं वाढत असल्यामुळे त्याची रसदसुद्धा कायम उपलब्ध असे. त्यामुळे ज्यांच्या घरामागे अशी हिरवी झाडी, खास करून कोकणामध्ये जी म्हटली जाते, तिथे अशी झाडं सापडणं, त्यांच्या पानांचे विविध उपयोग करणं हे कॉमन होतं. आताच्या काळामध्ये हे तसं कॉमन नाही राहिलेलं. आणि अर्थातच कोकणाचा उल्लेख केल्यानंतर कल्पवृक्ष नारळाची तर बात येतेच, अर्थातच नारळाच्या बद्दल आपण काय बोलणार, पण पोफळी ज्याला आपण म्हणतो तसं, त्याच्यावरती नागवेलीची पानं फोफावतात, त्याच्या पानांच्या झावळ्यांचा मागचा भाग किती उपयुक्त असतो. म्हणजे नारळाबद्दल जर बोलायला लागलो कल्पवृक्षाबद्दल, पोफळीबद्दल तर वेगळं काय सांगायचं, ह्या सगळ्या गोष्टी किती उपयुक्त आहेत हे मी काही वेगळं सांगायला नको. अन्न काढून झालं, वाढून झालं, पण अन्न शिजवण्यासाठी सुद्धा पानांचा आपण किती प्रकारे उपयोग करतो आणि याचे यशस्वी प्रयोग पूर्वजांनी केलेले आहेत. आज दुर्मिळ खासियत म्हणून हे प्रसिद्ध आहेत. घराघरामध्ये पूर्वी जे पदार्थ आवर्जून केले खाल्ले जायचे याच्यात आता फार कमी पदार्थ उरलेत. त्याच्यातला पहिला क्रमांक कसला लागतो सांगते, अर्थातच गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग त्याचा उल्लेख कशाचा मी म्हणते आहे त्याचा या गाण्यानंतर करूया.

हिरवी झाडी, हिरवा निसर्ग पूर्वी जो आपल्या अंगणात अगदी पाठीमागेच होता तो आता हळूहळू दिसेनासा झालाय. पण तरीसुद्धा ही पानं आपल्या आयुष्यात आहेतच आणि आपल्या अन्न खाद्य संस्कृतीचा एक भाग आहेत. मी म्हटलं तसं की पूर्वीची जी अगदी रोजच्या गोष्टी होत्या त्या आता खासियत झाल्या आहेत. जुन्या गोष्टी पुन्हा आपण करतोय असं म्हटलं जातं. घराघरात आवर्जून काही गोष्टी केल्या जायच्या. त्यातली एक म्हणजे हळदीच्या पानात केल्या जाणाऱ्या पातोळ्या, किंवा पातोळ्यांबरोबर मी म्हटलं तसं की केळीच्या पानांमध्ये केली जाणारी पानगी, या दोन गोष्टी म्हणजे केळीच्या दोन पानांमध्ये त्या पानांसकट ती भाजली गेल्यानंतर झळक्या पानांचा जो स्वाद त्याला उतरतो, स्मोकी असं ज्याला आपण म्हणतो ना, आत्ता अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणजे काय ते आपल्याला अनुभव येतो. ओल्या फेण्या कोकणात ज्या आपण बघितल्या जातात तर त्यासुद्धा किती मटकावल्या जातात दह्याबरोबर ते सांगता येणार नाही. त्यामुळे अशा किती प्रकारे, आणि अर्थातच आपण म्हटलं तसं की पानं सगळ्या प्रकारची आपल्या जेवणामध्ये समाविष्ट आहेत. त्याच्यामध्ये अळूवड्या आहेत, भाजी आहे अळूची, त्यामुळे किती प्रकार असतात. मंगळूर आणि कारवारमध्ये इडल्यासुद्धा फणसाच्या पानाच्या द्रोणांमध्ये थेट वाफवल्या जातात. हिरव्या मुशीत दडलेल्या जाळीदार पांढऱ्या शुभ्र इडल्या पाहून जिभेआधी आपले डोळे आणि नाक आहा हा अक्षरशः निवतते. हमो मराठे यांच्या कादंबरीमध्ये आंब्याची साठ फणसाच्या पानावर घालून ती उन्हात वाळवत ठेवून केल्या जाणाऱ्या पारंपरिक पाककृतीचा उल्लेख येतो. आपण जर आता बघितलं थंडी येईल जेव्हा, तेव्हा थंडीच्या दिवसांमध्ये जी पोपटी केली जाते की पापडी, बटाटे, कंद, वेगवेगळ्या भाज्या मातीच्या घड्यात भरून शेकोटीत भाजलं जातं, त्यावेळेला घड्याचं तोंड बंद करण्यासाठी गंधित पाला वापरला जातो. तो बांबुर्डीचा किंवा इतर तिथे जो जो अवेलेबल त्या त्या ठिकाणचे असतात त्या ठिकाणी तसा पाला वापरून घड्याचं तोंड बंद केलं जातं. त्या पोपटीची चव सुद्धा काय मस्त लागते हे आपल्याला माहिती आहेच. त्यामुळे अशा प्रकारे कितीतरी पदार्थ आहेत, कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या अन्न म्हणून तर आपण सेवन करतोच, पण भाजण्यासाठी, त्यात लपेटण्यासाठी, त्याच्यामध्ये काढून ठेवण्यासाठी, पात्र म्हणून जेवण्यासाठी, सगळ्यासाठी या पानांचा उपयोग आपल्या खाद्यसंस्कृतीनी आणि शास्त्रांनीसुद्धा अगदी पूर्वापार पूर्वजांनी लक्ष देऊन लक्षपूर्वक की काय उपयोगी आहे आणि काय त्याज्य आहे हे बघून केलेलं आहे, हे बघून खरंच अचंबित व्हायला होतं.

असं हे समृद्ध असं पर्णविश्व, पर्ण म्हणजेच पानं, पर्णविश्व भारतीयांनी जसं परिपूर्णरित्या आपल्या जीवनशैलीत सामावलं तसं जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे घडलं असेल तर माझ्या तरी माहितीत नाही आहे. भारतीय आहारशास्त्रांनी या पानांचे केलेले कल्पक, वैविध्यपूर्ण उपयोग आणि प्रगत असे प्रयोग पाहताना थक्क व्हायला होतं. पत्रावळी आणि केळीची पानं काळाच्या उदरात गडप झाली खरी, म्हणजे केळीची पानं अजूनही आपण आणतो अगदीच जेव्हा नैवेद्य असेल किंवा काही खास असेल त्याच दिवशी, पण चांदीची ताटं मांडू देत नाही तर स्टीलची. पानं वाढली आहेत अशी जेवणाची हाळी देणारं मराठीतलं क्रियापद मात्र अजूनपर्यंत बदललेलं नाही. अन्नपूर्णेच्या पर्णपात्रांना याहून शाश्वत आणि सुयोग्य अशी सलामी आणखी कुठली बरं असू शकेल.

पानं वाढली आहेत ही हाळी ऐकल्यानंतर आपले श्रोते म्हणतात की वा वा किती छान छान पदार्थांचे उल्लेख तुम्ही करताय म्हणून. पण तुम्ही घरात जर असाल किंवा तुमच्याकडे आत्ता डबा असेल, तुम्ही ऑफिसात असाल, तर तुम्ही खाऊ शकता. मला अजून तुम्ही एवढी सुंदर सुंदर नावं घेऊन तोंडाला पाणी सुटणारी मला जेवायला अजून वेळ आहे, पण तरीसुद्धा आपण ही नावं घेतोय कारण रंजक सफर कार्यक्रम आहे. रंजक सफरमध्ये नेहमीच अशा रंजक आपल्या खाद्य संस्कृतीबद्दल, आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीबद्दल एक छानशी सफर घडवून आपण आणत असतो. तर आता अर्थातच या रंजक सफर कार्यक्रमात रंजक प्रश्न उत्तरंसुद्धा होत असतात, जी तुम्हाला नेहमीच खूप आवडतात. सकाळपासून तुम्ही सांगितलेलं असतं की आता डायरेक्ट आपण थेट भेटू ते प्रश्न उत्तरांच्या खेळातच भेटूया, तर वेळ झालेलीच आहे नाहीतरी कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारते तुम्हाला. आपल्याला दूरध्वनी क्रमांक माहिती असले तरी पुन्हा एकदा सांगते, 4515 4134 आणि 4515 4135 4515 4134 आणि 4515 4135 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. आणि पहिला प्रश्न विचारते पानांविषयी बोलत असल्यामुळे सहज एक रंजक माहिती वाचनात आलेली होती त्याविषयीच प्रश्न विचारते. एक दक्षिण अमेरिकेमधली एक वनस्पती आहे म्हणूया आपण, किंवा तिला जगातल्या सर्वात मोठ्या आकाराच्या जलपर्णींपैकी एक जलपर्णी वनस्पती आहे, जी तिच्या विशाल आणि वर्तुळाकार पानांसाठी आणि अनोख्या फुलांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तिला इंग्रजी नाव आहे आणि मराठीत सुद्धा एक नाव आहे, तर ती कोणती आहे वनस्पती, तिचं नाव सांगा. माहिती सांगते तिची, या वनस्पतीची पानं तब्बल 3 मीटर 10 फुटापर्यंत व्यासापर्यंत वाढू शकतात. पानाच्या कडा वरच्या बाजूला वळलेल्या असतात, त्यामुळे ती एखाद्या मोठ्या तबकासारखी किंवा थाळीसारखी दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पाण्याच्या पानांमध्ये प्रचंड प्रमाणात हवेचे कप्पे असतात, ज्यामुळे ती पानं भरपूर तरंगतात. आणि हे पान इतकं मजबूत असतं की त्यावर लहान मूल सहज बसू किंवा झोपू शकतं, कमी वजनाचं, अर्थात खूप वजन नाही तरीसुद्धा. साधारण इंटरनेटवर जी माहिती वाचली आहे त्याच्याप्रमाणे 40 किलोपर्यंत ते वजन पेलू शकतं, इतकं मोठं आणि वजन पेलू शकणारं असं हे पान आहे. त्यामुळे ही जरी मऊ दिसत असली पानं, तरी त्याच्या खालच्या बाजूला पाण्याच्या आत असणाऱ्या देठांवर तीक्ष्ण काटे असतात. ते काटे मासे आणि इतर जलचरांपासून पानांचं रक्षण करतात. तिचं फूल फक्त 48 तासांसाठीच उमलतं. पहिल्या रात्री हे फूल पांढऱ्या रंगाचं आणि त्याचा सुवास अननसासारखा गोड असतो. दुसऱ्या रात्री ते फूल फिमेल टू मेल होतं आणि गुलाबी गडद जांभळ्या रंगाचं होतं. त्यामुळे अशी ही दक्षिण अमेरिकेतली अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यात गयाना देशाच्या उथळ संथ पाण्यात नैसर्गिकरित्या आढळणारी वनस्पती जलपर्णी आता अनेक ठिकाणी दिसून यायला लागलेली आहे, म्हणजे खास करून वनस्पती संग्रहालयांमध्ये दिसून येते. तर हिचं इंग्रजी किंवा मराठी कुठलंही नाव जर तुम्हाला माहिती असेल तर लगेचच सांगा. एक मोठ्या जगातल्या सर्वात मोठ्या जलपर्णींपैकी एक ही जलपर्णी आहे, लगेचच फोन करा.

नमस्कार, मी इरावती कर्णिक. नवनवीन विषय आणि विविध रंगी गाणी यासाठी ऐकत रहा 100.1 MHz वर FM गोल्ड.

आणि पहिला प्रश्न विचारलेला होता की मोठ्या आकाराच्या जलपर्णींपैकी एक वॉटर लिली म्हणजे जिला म्हटलं जातं, विशाल वर्तुळाकार पानांसाठी जी प्रसिद्ध आहे, अनोख्या फुलांसाठी जगप्रसिद्ध आहे, तिचं नाव काय आहे? उत्तरं ज्यांनी बरोबर दिलेत त्यांचं नावं सांगते. दीपाली विचारे, मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकार आणि किशोर नाईक यांनी उत्तरं बरोबर दिली आहेत. संजय गांधी, प्रमोद राऊत आणि दीपा पालकर यांनी प्रयत्न केला, काही थोडंसं त्यांचं उत्तर बरोबर आलं, पण त्याचं उत्तर आहे व्हिक्टोरिया अमेझॉनिका असं त्याचं नाव आहे, जिला मराठीमध्ये महापद्म असं सुद्धा म्हटलं जातं. महापद्म आणि त्याची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलीच, तर ज्यांची उत्तरं बरोबर आली त्यांचं अभिनंदन, त्यांच्यासाठी टाळ्या एकदा. लगेचच पुढच्या प्रश्नाकडे वळूया कारण मग वेळ आपल्याला हातात कमी मिळतो. आत्ता एक राष्ट्रीय कॅडेट कोर्स म्हणजे NCC कॅडेटची एक ऐतिहासिक आणि अत्यंत आव्हानात्मक अशी अखिल भारतीय महिला हाय अल्टिट्यूड ट्रेकिंग मोहीम संपन्न झाली सप्टेंबर 2026 मध्ये. त्यामुळे 20 महिला कॅडेट्सनी हा एक कठीण ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करून एक नवा पराक्रम रचला. तर ह्या ट्रेकला ना एक नाव होतं, ते नाव तुम्हाला माहिती आहे का? कारण त्या ट्रेकमध्ये अर्थातच एक खिंड, त्या खिंडीचं नाव त्या ट्रेकमध्ये आहेच, पण त्याच्याबरोबर त्याचं एक संपूर्ण नाव आहे. ते नाव तुम्हाला माहिती आहे का सांगा? हा ट्रेकचा मार्ग हिमाचल प्रदेशातल्या किब्बर स्पिती खोरेपासून सुरू झाला, लडाखमधल्या कारझो चांगथांग प्रदेश इथे संपला. या प्रवासात ज्या मुली सहभागी झालेल्या होत्या त्यांनी 5578 मीटर 18,300 फूट उंचीवर असलेली एक खिंड यशस्वीरित्या पार केली. त्या खिंडीचं नावच या मोहिमेला आहे. 30 दिवसांच्या प्रदीर्घ मोहिमेमध्ये या महिला कॅडेट्सनी अंदाजे 250 किलोमीटरचं अंतर कापलं. त्या प्रवासात त्यांना हिमनद्या, बर्फाच्छादित प्रदेश, उंचावरचं वाळवंट, वेगवान नद्यांच्या खोऱ्यांचा, सगळ्याचा, वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. 18 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली इथून त्यांनी या मोहिमेसाठी त्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला होता आणि 16 सप्टेंबर म्हणजे अगदी आत्ता परवाच ही मोहीम त्या यशस्वी रीतीने पार करून आलेल्या आहेत. तर या मोहिमेला जे नाव होतं ते नाव शोधून काढा की राष्ट्रीय जे आपण म्हटलं ना NCCची ही एक ऐतिहासिक आणि अत्यंत आव्हानात्मक अशी ही एक मोहीम होती, तिचं नाव काय आहे ते लगेच सांगा.

दुसरा प्रश्न विचारलेला होता मी की ऐतिहासिक आणि अत्यंत आव्हानात्मक अशी एक अखिल भारतीय महिला हाय अल्टिट्यूड ट्रेकिंग मोहीम झाली, तिचं नाव काय होतं? तर तिचं नाव होतं अपराजिता पारंगला 2026. मी म्हटलं तसं की पारंगला ही एक खिंड आहे आणि त्या खिंडीचंच नाव अर्थातच त्याला दिलं गेलेलं आहे की 18,300 फूट उंचीवर असलेली पारंगला ही खिंड यशस्वीरित्या या मोहिमेमध्ये पार करण्यात आली. तीनही सैन्य दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही मोहीम भारतीय मुलींचं धाडस, सहनशीलता, नारीशक्तीचं एक उत्तम उदाहरण ठरली असं म्हणायला हरकत नाही. उत्तर बरोबर दिली ज्ञानेश्वर जठार, दीपाली विचारे, मंगेश दामले, शुभलक्ष्मी मस्तकार, किशोर नाईक, नाही त्यांचं उत्तर चुकलं, सॉरी, खरं किशोर नाईक, मंगला शेठ, दीपा पालकर, प्रमोद राऊत धाराशिव, या सगळ्यांची उत्तर बरोबर. सगळ्यांसाठी पुन्हा एकदा टाळ्या. खूप सगळ्यांनी उत्साहाने यामध्ये अर्थातच नेहमीप्रमाणे भाग घेतलेला होता. आज सकाळपासून आपल्या कार्यक्रमामध्ये शंकर चाटे लक्ष्मी रूपाबद्दल त्यांनी बोलले होते. ते सुहास पांडे, ईश्वरदास शेट्टी, वसुमती ठोसर, सचिन पुरी, दीपा पालकर, संतोष शिंदे, मेघना पोतनीस, गायत्री वैशंपायन, प्रकाश कुलकर्णी, अविनाश दिवेकर, शीला शिंदे, घाटकोपर यांनी खूप जुन्या जुन्या कार्यक्रमांच्या आठवणी सांगितल्या की कितीतरी कार्यक्रम त्यांना जुने आठवत होते, सादर केले गेलेले, तर खूप मस्त वाटलं एकदम की अरे एवढ्या गोष्टी श्रोत्यांच्या लक्षात राहतात ते ऐकून खूप मस्त वाटलं एकदम. संजय गांधी आणि मंगेश दामले या सगळ्यांनी दूरध्वनीवरनं संपर्क साधून कार्यक्रम आवडल्याचं सांगितलं, त्याबद्दल खरंच मनापासनं खूप खूप खूप धन्यवाद. आणि आता अर्थातच 12:55 झालेली आहेत. कार्यक्रमात आपण शेवटचं एक गीत ऐकणार आहोत आणि गणेश उत्सव सुरू आहे, गौरींचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे जाता जाता सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि गौरी गणपतीचा हा उत्सव आहे ज्याच्यात आपण आपल्या आपली जबाबदारी सांभाळून मग आपला उत्साह जो आहे तो दाखवावा, एवढीच सगळ्यांना एवढंच सगळ्यांना सांगणं आहे. आणि अर्थातच गणपती बाप्पाजवळ सगळ्यांसाठी उत्तम आरोग्य, उत्तम बुद्धी, कला आणि बुद्धीची देवता असल्यामुळे बुद्धी आणि कला हे सगळं तर त्यांच्याकडे आपण मागतो आहोतच, पण आपण एक सत्सद विवेक बुद्धीसुद्धा मागूया. जाता जाता कितीही सगळ्यांजवळ छान राहू दे, बाप्पाजवळ मागणं हे नेहमी आपण मागत असतोच, बाप्पाचा आशीर्वादही असतो. तर कार्यक्रमात पुन्हा भेट होईल आपली पुढच्या काही दिवसातच, आपण भेटणार आहोतच. आत्ता मात्र या गीतासह इथेच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. रेनबोवरती आता दुपारी प्रफुल तुमच्यासोबत असणार आहे 2:00. मी दीप्ती लेले मात्र तुमचा या कार्यक्रमातनं या गीतासह निरोप घेते. धन्यवाद.

0: भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयीची माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
0: समृद्ध, विकसित आणि कणखर भारताच्या निर्मितीत सर्व नागरिकांनी समर्पित योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत संकल्प सेवा अभियान कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतात आमूलाग्र बदल घडून आले असून अन्न सुरक्षा, संपर्क प्रणाली आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्वपूर्ण सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहिती रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळे दरवर्षी 1.83 कोटी टनांपेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन उपराष्ट्रपतींनी पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज मुंबईत जुहू इथं स्वच्छ सागर सुरक्षित सागर या किनारा स्वच्छता अभियानात भाग घेतला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला 3रा शनिवार जगभरात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली आहे. तसंच 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवरूनही तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आयोगानं हा अंतरिम आदेश गुरुवारी जारी केला. हा आदेश बेकायदा असल्याची टीका तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे. तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वातल्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान या दोन्ही गटांनी नावं आणि चिन्हांसाठीचे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या GDP वास्तविक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा संस्थेचा अंदाज होता. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20 सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. 2026 पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वास्तविक वृद्धी दर गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2 दिवसांच्या भूतान भेटीदरम्यान आज भूतानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि भूतान दरम्यानच्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा तसंच परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. भारत आणि भूतानमधली बहुआयामी भागीदारी अधिक बळकट करण्यात झालेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीची हलकी लढाऊ विमानं, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नंदन नीलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल या महिनाअखेरीपर्यंत अपेक्षित असल्याचं केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. या क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू त्याजिंदार पाल सिंग तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: देखने को मिलती है इन फिल्मों में भी वो किसी से कमतर नजर नहीं आती. उनके अभिनय में तरह तरह के रंग ही उनकी एक्टिंग की खासियत रही है. प्रयोगात्मक सिनेमा के लिए भी उन्होंने बहुत अच्छा काम किया, या कहें कि डेयरिंग अभिनय. फायर जैसी विवादास्पद फिल्म में उन्होंने बेधड़क अपनी अभिनय प्रतिभा का प्रमाण दिया. वहीं बाल फिल्म मकड़ी में एक चुड़ैल की भूमिका भी उन्होंने बखूबी निभाई. उनकी कलाकारी ऊंचाई और गहराई दोनों का ताना बाना रही. मासूम में मातृत्व की कोमल भावनाओं को उन्होंने जीवंत किया, तो वहीं गॉड मदर में प्रभावशाली महिला डॉन की भूमिका निभाकर लोगों को दांतों तले उंगलियां उन्होंने चबवाई.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शंतनुमयी यांचं तबलावादन. त्यांना हार्मोनियम साथ आहे श्रीकांत पिसे यांची, ताल आहे रूपक. ऐकूया शंतनुमयी यांचं तबलावादन, ताल रूपक.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शंतनू मयी यांचं तबला वादन ऐकलं. त्यांना हार्मोनियम साथ होती श्रीकांत पिसे यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखे असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय, ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे। तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एग्जाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे।
2: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।